0: ഹലോ ഹായ് നമസ്കാരം കുനസാം റേഡിയോ സാറംഗിക് 7.6 എഫ്എം റിംഗ് റിംഗാൾചിനി താളോ ഉമാളോ ശീത പ്രസാർ അനി ഐച്ച താളോ ഉമാളോ ശീത പ്രസാർ മുഗച്ചനോ ഹമസാ റുഷൻ ഖുഷി കർത്തും സമുഗാസോ ഈസ്റ്റ് നിരന്തര താളോ ഉമാളോ കാര്യക്രമാന്ത് സൈര്യാച്ച എനെ സൗനസ സൈര്യ സാങ് പുറോ താലന്ത് വന്തോ ശതാത്താവൻ അയലെ സൈര്യ സാങ് പുറോ താനിക്കർച്ച ഏക ആയോജനച്ച യാ കാര്യക്രമച്ച വിവാർ ദിവ ചതസലെ യാ താനിക് ആസക്തി സ്പർദ്ധ്യാസോ മഹേ ദിവ ചതസലെ അസലെ ഏക പട്ടല നിരന്തര സൈര്യാച്ചേ താളയാക്ക് ലാഗോ അയിലെ വരസ് യു കെ വസോന്ന് തേ ക്വീൻ വോയിസ് ഓഫ് കുങ്കൺ മുള്ള ഏക അവാർഡ് ഇതക മെള്ള ആസാ അനി പ്രസ്തുത തേ പെർമനൂർ അന്ത വസ്തി കർത്ത മൂഡ്ബെദ്രേച്ച ശിർത്താടി ഇന്ത സോ ജൽമ ബാൾപണാർ മുസ്ത് കഷ്ടതാവുന്നു തേ വൈരവുന്നു ശിക്കാപ് കർന്ന ഉപരാന്ത് എം കോം ശിക്കാപ് തന്നെ അപ്നോൺ മാംഗ്ലൂർ യൂണിവേഴ്സിറ്റി താവൻ പ്രസ്തുത വിൽസൺ ലസ്രാദ സംഗത ലഗ്ന ജോൺ ഫ്രീ ആ മുള്ള ഏക സുബി ഈ തന്നെ തേ ബാൾ തങ്ക ആസാ അനി ത്യാ ബാള ബരാബർ അനി തേ കുട്മ ബരാബർ തേ പെർമനൂർ അന്ത വസ്തി കർന്ന ആസാ അഷെ മുണ്ടസ്തന മൂഡ്ബെദ്രേച്ച സ്റ്റാർ ആ പെർമനൂർ അന്തല ഡബിൾ സ്റ്റാർ ദല കിത്യാക് മുണ്ടയാര താലന്ത സോഗം പെർമനൂർ അനി തസലെ അഗവാങ്ക ഏക അപൂർവായച്ച ദേനെ ദേനിങ്കി പട്ല തൊര വർസ അന്ത കാരണ മുഖാന്തര ദേവാൻ ഫോ കേല മുണ്ടസ്തന കാരണന എം സി സി ബാങ്ക് അനി ലഗ്ഭ ചാർ വർഷ സഞ്ചയ്ക്ക് സർത്തി ഔദേക്ക് വാവർക്കെല്ലോ ആസ സംഗത പ്രസ്തുത തേ ഭർഗ്യാങ്ക ഗായനച്ച ശിക്ഷക്കി ജാവുന്നു നൊവേൻ ശിക്ഷത്ത വേസോന ഭർഗ്യാങ്ക ഓൺലൈൻ അനി ഓഫ്ലൈൻ ട്രെയിനിങ് ദിവസക്ക് തേ ആ ഫുടെ വസോന സാധിക്കോന എ സർവ തിച്ച വിഷയം സംഗതസ്ഥന മുഗോച്ചനു പുറത്തിക് പോട്ടി തിക്ക ബൊറെ മക്ത അനി ബൊറെ ആശത അനി ഐച്ച സംവാദാന്ത് കരൻ തുവേ ഓ ജാഗോ തുവേന്ത് ശിക്ലല കോളേജ് ഇച്ച ഏക ഭവരന്ത റേഡിയോ സാരംഗ കാസ്തു കമാനാച്ചെ സൈരിൻ ജാവൻ യാവെ മുണ്ട ഗെസ്റ്റ് ഓഫ് ഹോണർ ജാവൻ അപ്പൊയില മുണ്ടസ്ഥനം പുറത്തു ശിക്ലേലെ സംസ്ഥ ആക്കിയ പോലെ ഖുഷി ഭക്ത അനി തജുഷൻ ഉപ്രാന്തുലേതാ പുണ പൈലൻ പോയിലെ ശിർത്താടിന്ത് തുജി പാള മുള മുണ്ട അനി ബാള പോണ തൈസത്വേ സരല്യാസ ബഹുശ അനി തൈസർ തുജി വാടവൾ ജല്ലി ബഹുശ മംഗളൂർ തവൻ മുസ്തു പോയിസ ഇവൻ മൂഡ്ബെദ്രെ മുണ്ടാൻ മാത്രമേ മൂഡ്ബെദ്രെ തവൻ മുസ്തു പോയിസ ലഗ്ഭ ബാറ കിലോമീറ്റർ പോയിസ് കൊടിയാളെ അപ്പ് ആൻഡ് ഡൗൺ കർത്തല്ലേ ഡിഗ്രി जिवीत आराम जाले तुजी होडिला जावंक पुरो या तुजे फॅमिली जावंक पुरो अशें थोडे सांगशी तर.
1: ओके, तर म्हज्या बाळपणा विशीं सांगचे जाल्यार म्हजो जल्म बॉम्बे जाल्लो.
0: बॉम्बे
1: म्हणले मस्त जाणांक गोत्त ना. एक्चुली म्हजी मम्मी आनी डॅडा बॉम्बेत आसले, म्हणजे म्हजी मम्मी हांगात आसली, ती काजार जावन ती बॉम्बे सेटल जाल्ली. सो म्हजो डॅडा साऊंड इंजिनियर जावन आसलो, तर म्हजी फिल्म सिटींत बरें काम ताका आसले ते हैदराबादांत. सो म्हजे जल्म बॉम्बेन जाले जाल्यार सेकंड स्टँडर्ड मसुरी हांवें बॉम्बेंत हांव आसली. थर्ड आनी फोर्थ म्हज्या डॅडाक ट्रान्सफर जाले हैदराबाद. सो हांवें थर्ड स्टँडर्ड आनी फोर्थ स्टँडर्ड ते हैदराबादांत शिकिल्ली हांव. सो तेंत हांव म्हजे फोर्थ स्टँडर्ड जावन पंचवेक येता रिजल्ट येवच्या दिसा म्हज्या घरा, म्हण त्या दीस डॅडी रजेर आसलो, तो घरात आसलो. सो आमी रिजल्टाक म्हण इस्कॉला गेल्ल्या मम्मी सांगात हांव म्हजो धाडटू, आमी दोगां भुरगीं आमकां. सो रिजल्टाक रिजल्ट येवन पाटी येताना डॅडी न्हिदल्लो. सो आमी ते ऑट टायम एक्च्युली, तो न्हिदसो टायम न्ही डॅडीचो. मागीर ताका कांय पुरा सण आसतले बिकॉज ही यूज टू कम लेट, तो राती लेट येवचे
0: आसले.
1: सो दोन वरां तशें आयल्यार सकाळी येयले लेट तुटचे आसले ताणें, बट हे इवनिंग टायमार तो न्हिदून आसलो. सो आमी चिंतले ओके डिस्टर्ब करचे नाका म्हण. सो वी डिंट गो टू बॉदर हिम. बट मागीर ते तुका एक घंटो दोन घंटे जाल्या उपरांत तो उठोना कित्याक म्हण आपडताना तो सगळो थंड पडला. म्हजी मम्मी ताका उठोवन आली, आमकां ते खाले म्हण कळोना.
0: कार्डियक अरेस्ट नहीं है,
1: तक कार्डियक अरेस्ट चल सो आमी आमका तो गाव नव्हतो दोन वर्ष झाली मात्र आमका भाषेना त्यांची समाकट भाषेना तेलुगू भाषेना कोणा की काय सांगचाल हिंदी झाल्यार येता बट काही डॉक्टर काले की ते कोणाडे काले सांगचे म्हणजे सजाराड्यांनी बरं करणं मागीर आम्ही डॉक्टराक आपण घरा आणले हांव दट्टूत गेल्या लहान त्या धडा हा त्या धडा पंचवे फिफ्थ स्टँडर्ड प्रमोट झाले मात आणि तो सातव्यांत असलो सो पाटी येताना डॉक्टर आपण आणून आयल्या आणि डॉक्टर म्हणाले इट्स टू लेट ताका तो देवा सो ते काण घेऊन जावना कित्याक म्हणजे म्हणजे हिरो म्हणजे डॅड आणि आणि कसे म्हणजे म्हणजे पप्पा आमका लहानपणी आम्ही मम्मी आणि मम्मीची कुटुंबा संगत असला आणि डॅडी मात्र डॅडीच्या कुटुंबाची चड लक्षिल्यान नांत त्यांचे लव्ह मॅरेज झाले तसे जाणं बघतो ना काले इश्यूज म्हणून बट आम्ही त्यांना तितले क्लोज ना सो हंगा पप्पा म्हाका एक म्हजो मेन हिरो म्हणून असलो रोल मॉडेल होय आणि तोच गेलो म्हणताना म्हाका ते डायजेस्ट करूंकच जावना
0: आणि अनएक्सपेक्टेड
1: सडन अनएक्सपेक्टेड सो म्हाका त्या दाडा भोगले अशें हांव म्हणी घरा रावती त्या दिसा हांव घरा रावली जाल्यार काले म्हणी हेल्प जाते डॅडाक तो एक म्हाका आनीकी एक सुरसुरें भोगता आनी एक व्हडलें सुरसुरें काले म्हळ्यार हैदराबादाक नेक्स्ट डे आम्ही ताका काय ना म्हणता ताका फोंडाक पावो न्हू थंय तावन आमकां ताणी ताहेर सावंतसाच्यांनी आमकां टिकेट बूक करून आमकां आमच्या गांवाक बॉम्बे पाटी धाडले म्हजे मम्मीचे घर आसले ते पहिल्यान सो ते पाटी धाडले टिकेट काढलं सो तितले मात दुसरे ताणी काय हे करू ना ते दोन मुसर म्हज्या डॅडाक ते मस्तू हे आसले सवलत्यो आसल्यो कार जाऊन दी घर जाऊन दी बट ते नाचे उपरांत काले झाले म्हाका गोत्त ना आणि म्हजी मम्मी तितली शिकून शिकपी
0: म्हणून फायदोय उठयलो
1: म्हणून येतात आणि त्या दाडा आमकां तितली जाणवय नातिल्ली सो व्हेरी नेक्स्ट डे आम्ही बॉम्बे आयल्या ताचे उपरांत आज मुसोरी आज डाडा सरून 20 वर्सां जातात त्या फोंडा लागी म्हाका वसोंक येदोळ मेळोना म्हाका केदारे चिंतचे हांवें वसा जे त्या गांवाक म्हण सांगना पूण तो एक मस्त बेजारी आसा म्हाका
0: ओके इमोशनल झाले सुरू करतो आणि वय तीन गावचे एक भवार तुम्ही पळयले मुंबई हैदराबाद म्हणजे आंध्र प्रदेश ते दाडा असले मागीर तेलंगण झाले ते दोन डिवाईड झाले आणि आता प्रस्तुत मंगळूरात आले
1: मंगळूरात हांव शिरतडी कशी आयली म्हणजे आमकां ते तो जून असो टाइम इस्कॉल स्टार्ट जावन सो टाइम ते सीट मेळनासतना ते ऑलरेडी मे एंडाक स्टार्ट जातात इस्कॉलान बॉम्बेंत ते हॉस्टेलान जाऊन आमकां सीट मेळनासतना इवन इस्कॉलान ती आमकां काही सीट मेळनासतना हांगा मामान म्हज्या मम्मीचे दोग भाव आसले ते अंकुआरा जाऊन आसले सो ताणी म्हणे हांगा आल हांगार सेंट थॉमस इस्कॉलांत दोन सीट आसात पत्रेपड्यांनी हांव उलोवन करून आयल्या तशें हांगा येवयेत तुमकां म्हण तशें आमकां मामान हांगा आपोवन हाडिल्ले
0: ओके तुका फस्ट आले पळय मराठीन शिकले तूं मराठी माध्यम ताचे उपरांत तेलुगू माध्यमांत गेले तूं तेलुगू माध्यमांत हांव आतां परतून कन्नड माध्यम येताना कितलें टफ जावं ना
1: मोस्ट टफ जालें म्हाका तेय मराठी शिकोवंक मेळना कित्याक म्हळ्यार हांव सेकंड स्टँडर्ड तेय फोर्थ स्टँडर्ड तावन स्टार्ट मराठी बट ते कल्चर जावन दी ते एडॉप्ट जावंक सगळे हातून म्हाका कळ जालें म्हज्या धट्टूक मस्तू कळ जाला जावंक बरो हांगा आ ई शिकतना तेलुगूचे परतून कन्नडाचे आ ई शिकतना ऑलमोस्ट ते ब्रेक ब्रेक जावन
0: कन्फ्युजन
1: जातले मस्तू आणि आमकां सेट जावंक तूं म्हज्या धट्टूक मस्तू टेंथ मसुरी तो मस्तू कश्ट आयलो हांगा सेवंथांत आयलो तो सो ताका बोर्ड एक्झाम्स असले लास्ट ताका मस्त टाइम ताका टाइम इल्लो उणो पावलो म्हणजे ते शिकोवंक कन्नडा आणि पण म्हाका आय हॅड इनफ टाइम टील टेंथ पाच वर्सां आसली म्हजेडे कशे म्हणजे जस्ट पास म्हणजे झालो
0: अशे मस्त जणांक म्हणजे तुका जाल्लो अनुभव मस्तना पेरंटांक जाल्यार सिंगल पेरंट म्हणटा तांकां आमी विशेष करून आवयांक जायते पोटी भुरगीं ल्हान आसून तांचो हजबंड सडन असल्या आवगडाक लागून या एक्सिडेंटाक जावन बली जाताना त्या आवयन काडचे कश्ट कारण तुवें मस्त पळयले पूण तुमकां एक राखून बुडवा म्हण तुजे दोग जण मावळे आयले थंयसर थंय शिरताडीन तुजी येयले आतां शिरताडे विशीं सांग तुका थंय तुका शिकप कश्टांचे झाला ताचे सांगा तुझे टॅलेंट तुवें कशें करता गेले मोस्टली डाडा जावं साऊंड इंजिनियर आसल्यान भोवशा तुका एक ते एक देणे आयला
1: म्हजी मम्मी कॉयरांत आसली म्हणटली इल्ले चड म्हळ्यार नॉट फॉर द लॉंग टाइम बट ती सिंग करतली मम्मी कॉयरांत आनी इल्लेशें सो आम्ही आमकां ही गरज मस्त लागली. आमकां एक पांय तशी दवरल्यार आमचो दोर ओडून गेल्यार आमकां ही गरज पडल्या शिरताडी. सो आमकां ते सदांचे मिसाक ते आयल्या उपरांत सदांचे मिसाक सदां उठयतली. ना ना ना बापाचे बुद्धाचे म्हणताना ताचे पहिल्यांदा आम्ही इगर्जेचे दहा रुपये करूंक आणि ते बूक दवरूंक पुरो आमींत ते कॉन्वेंटाचे भुरगे सांगात हांव आनी म्हजो धाडटू. सो लागी आसा म्हणटा एक्सपेक्ट करतात पळय ती हेजे म्हण सांगून तशें आमकां वसूंक मन नातल्यार आमकां उठोवन धाडचें आसलें मामान म्हळ्यार भक्ती पोणेले हे करूंक. सो आमकां ते बॉम्बेन ते हैदराबादांत मीस ते म्हण तितले नातले कारण आयताराचे गेल्यार गेल्या ना जाल्यार ना तशें. मागीर कुंभकारी म्हजो थंय जरलो हैदराबादांत तशें हांगा येवन सदां मिसाक येता ना सिस्टरीन म्हजे एक तालंत पळयलें म्हळ्यार म्हाका कोंकणी वासूंक येना जाल्यार म्हाका सिंग करूंक आनी येतले. तशें ताणी सिंग करतना मोला दीग दिर्वे भंगार रुपे हे म्हाका बुकांत वाचूंक कळना जाल्यार ते सिस्टरान सदांच सदांचे मिसाक सिंकन करून म्हज्या तोंडा म्हज्या मतीन ते बसले भायआड जावन बसले. तशें हांव बूक पळयतलें जाल्यार हांव भायआड सिंग करनासली. आनी ते तिणें आयकून एक दीस सिक्स्थ स्टँडर्डाक हांव पावतना तिणें म्हळें तू कॉयराक जॉयन जा म्हणून. तेन्ना हांव आय वॉज द स्मॉलेस्ट टू जॉयन इन द कॉयर म्हज्या शितडीच्या ग्रुपांत. तशें म्हाका खुशी जाली त्यामुळे म्हाका इंट्रस्ट आसले सिंगिंगाचे. सो थंय तन कॉयर जाले इस्कॉलान सिंग करतना प्रतिभा कारंजी थंय थंय येतना टिचर्सांनी म्हजे टॅलंटांनी पुरो हे फायंड आउट केलें. फायंड आउट करतना निहाल तवरो वट्टू म्हाका एक दीस हांव नायन्थ स्टँडर्डाक पावतना
0: म्हाका
1: निहाल तवरो म्हजो ज्युनियर तो फिफ्थांत हांव नायन्थांत आसता. आमकां दोगांक एक डुएट पोदारले लॉयड रेगोच्या आनी रोशन अंजलरीच्या कोवळ्यांत अंकोर म्हणले कोवळ्यांत विल्फियाबाचे एक कवर सॉंग आमकां काडूंक आसले. सो ते निहालाक डुएट आसले म्हाका काल इल्लोसो ल्हानसो पार्ट आसलो एक पॅरा म्हाका सिंग करूंक जाय आसले म्हाका उडा येत ना
0: आतां. पूण तो निहाल आसा निहाल पूण आलांगर सो तूं शिरताडी एकात वाराड्यांतली तुमी
1: एकात वाराड्यांतली. सो निहाल तेदाळा तंत तो येयलो बरो सिंगर म्हण सांगून बरें हे आसले फेम आसले ताका. सो म्हाका स्टुडिओचें कांय नॉलेज ना. हांव काल एक घरा सिंग करची म्हाका स्टुडियोन सिंग करना आनी गुत्तूय ना. सो म्हाका ते फस्ट एक्सपिरियन्स संदेशांत तो रेकॉर्डिंग जावन आसले आनी म्हाका स्टुडियोन कशें सिंग करचें कांय गोत्त ना. ताणें जॉयल पेरेरा थंय आसलो ताणें मस्तो गायड केलें म्हाका कित्याक म्हळ्यार प्रॅक्टीस करतना आमी अशें सिंग करता पूण स्टुडियोंत वचून कशें सिंग करीचें तें तुका हेडफोन्स दवरतना तुका तुजो तो ताळो पाटी मारता आयकता तशें म्हणटना म्हाका तें सुरू तांकांय कळ जालें म्हजें येयलें उच्चारपण जावन दी म्हाका कोंकणी म्हाका तितलें सुडाळें आनी येतनातलें. आतांय म्हाका तितली बरी कोंकणी म्हूण येना पूण हांव शिकलें त्या म्हणटा.
0: पूण तुवें उलोवन उलोवन उलोवन उलोवन आनी गायन करून तुका तें एक आयलां पूण आतां फाटी पळयतना म्हणजे ते ताळाक पळयतना आतां तुवें एक चलून आयिल्ली वाट ह्या फाटल्या लगभग 20 वर्सांचें जिवीत म्हणजे दडा सरल्या उपरांत आसलें ते 20 वर्सांचें जिवीत तुजें आतां म्हणय तुवें 20 वर्सां जालें कितें तुका दडाच्या बेसावान बरेंपण लाभलां गे.
1: खंडीत जावन दाड्याचे बेसांव जावन पुरो आनी म्हज्या मामान हाडलें ते कश्ट आनी तांच्या मागण्या वरवीं जावन पुरो.
0: आतां तूं प्रस्तुत पेर मनोरंज वस्ती करता वेळसाना सांगत लग्न जावन एक फ्रेया सुबीत आनी तें चेडूं भुरगें आसा तुमकां तुमी आशिल्लें चेडूं भुरगें देवान फावो गेलें चेडूं भुरगें काजरे प्रस्ता या एका कुटुंबा विशयान कित्याक हें कुटुंब एग्जॅक्ट ओपोजीट थंय सावंड इंजिनियर जाल्यार तुका न्हू रोया सावंड इंजिनियर मेळ्ळा. सेकेंड थींग इज म्युझीक तुज्या एका संगीताच्या शेतांत जाय जाल्लो तो एक पाटी सोखणो म्हणल्या बरी तुका होरेत लाभला जावं बरो तुजो फादर इन लॉय एक नवार्दीक संगीतकार आमकां गोत आसा फेलिक्स लासरादो फेरमानो अशें म्हणटा आसतना कितें सांगूंक जाय तुजें ह्या कुटुंबा विशीं.
1: वय विल्सनाक हांव सुरू भेटतना म्हाका तो पळयतना तो जायनासलो म्हळ्यार इल्लो म्हळ्यार ताची इल्ली ताची आनी म्हजी टेस्ट इल्ली डिफरंट आसली ताणें म्हाका चिडोवचें आसलें. आमी दायजे वडलाचे एका प्रोजेक्टार मेळिल्ले ते हांव डिग्री करनासली. सो ते विल्सनाची ओळख जाली नेक्स्ट परतून म्हाका म्हज्या फस्ट बँडा दिसा विल्सनाची परतून ओळख जाली तेन्ना म्हाका सेकंड टायम विल्सनाक पळयतना खुशी जाली एकलो म्हणजे वळखीचो आसा हांगा. सुरू म्हाका ताका फस्ट पळयतना आय वॉज आय डिंट लायक हिम एज अ पर्सन म्हळ्यार तो इल्लो इरिटेट करतलो तशें इल्लो चिडयतलो तशें म्हाका सुरू बरें जावं ना. बट सेकंड टायम हांव ताका मेळटना बँडार मेळ्ळी बँडार मेळटना म्हाका खुशी जाली एकलो म्हणजे वळखीचो
0: आसा
1: ओ म्हणजे वळखीचो आसा वण्णा उपाद्र करता जाल्यार वण्णा म्हण जावं. मागीर ताचे नेचर जावन दी म्हाका मस्तो पसंद जालें आनी ताचे कुटुंबाचे बॅकग्राऊंड म्हाका कांयच गोत्तू नासले पप्पा व्हडलो सिंगर ते परत म्हाका कांयच गोत्तू नासले. बट ताणें म्हाका प्रपोज केलें मागीर सो प्रपोज केलें मागीर म्हाकाय खुशी जाली बिकॉज एज अ पर्सन ही इज अ व्हेरी गूड पर्सन आनी हांवें चिंतलें बरीत आसलो तशें ओके बट पुरा झाल्या मागीर कळलं तसो फादर व्हडलो सिंगर म्हण सांगून फिलिक्स प्लॅसर होता की त्यामुळे म्हाका हांगा मंगळूरचे कांयच गोत्त नातले हांव एक शेतडे गांवांत आमकां मंगळूरांत कांय चलता म्हणून तो आयडिया नातली.
0: तुमची केमिस्ट्री म्हाका पयले सांगली तुज्या मावानंत ते उडास आसा अंजलोर हॉलांत एका दिसा तुम्ही तेगाय ओट्टूक आसल्यात आनी हांव एम सी केल्ली त्या दिसा आनी ते कुंभकाराचे कालेंगीकारी आसले उडास ना म्हाका अंजलोर खंयचे म्हणटात अंजलोर इगर्जीचे हॉल न्ही येताना ऑन द
1: वे ओके
0: त्या हॉलांत अनफॉर्च्युनेट खजरा पयले तो ना जालो पण म्हणजे मोगो असं मनीस पण ताणें सांगलां म्हणजे जावचे दू म्हणालो सून म्हणून आता जावचे दू म्हणटाना ते उदास आनी की येता म्हाका ते उदा सो आनी बट या ताका हांव आज मीस करता उदास करता तसो पण फ्रेया विशीं सांगूंक जाय लिटल फ्रेया तुजे एक आंज बुडवो म्हणू येता बट डे वन जावन ताका तुवें सोशल मिडियार एक्सपोजर दिल्लो आसा तुवें म्हळ्यार बळान जाल्ल्या थोड्या दिसा तावन सो ताच्यो एवरी एक्टिविटीज दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणटात आमच्या भुरग्यांचे एवरी एक्टिविटीज आमी त्यो कॅप्चर करूंक आमच्या मोबायलान स्पेस उरना कित्याक म्हळ्यार मोबायलांत एक दीस मोबायल असो स्पेस उणें जावन या मोबायल पाड जाल्यार गेले म्हणून सोशल मिडिया तुवें युटिलायज केलां तुज्या भुरग्याची इच अँड एवरी एक्टिविटीज मोस्ट रेअर पेरंट्स आसात तसलीं त्यो दवरतात म्हणून येतात तातूंतल्यान तातूंत तूं एकलें पूण ताका तुका फॉर अँड अगेन्स्ट कमेंट्स आयल्या जावंक पुरो मेन तुज्या फॅमिली तावन तुज्या फ्रेंड सर्कलां तावन तुज्या फिरगजे तावन वाड्या तावन संवसारा तावन या अननोन मनशां तावन वाय आर यू डुईंग लायक दीस तुज्या भुरग्याक कित्याक तूं एक्सपोज करना साहेब म्हण तुवें म्हाका ते पॉझिटीव्ह आनी नेगेटिव्ह कमेंटा सांगता घाल ना तुजी जाप कितें
1: आतां हांवें ताका सोशल मिडियार एक्सपोज केलें काल्याक म्हळ्यार ताची फोटोज काडची जावन दी कलेक्ट करची जावन दी म्हजी आतां चायल्डहुडाची सामाकट कांय हार्डली दोन की तीन फोटे आसात म्हजेडे तशें म्हाका एक म्हज्या चेडवाचे तशें जावन नजो ते एटलिस्ट लाँग लास्टींग आसा इवन ते एल्बमार आतां एल्बम करचे हें गेलां ट्रेंड गेला म्हणया सो ते सोशल मिडियार म्हणया आसून दी परमनंट उरतले ऑर कई म्हणजे ते वोट जाताना ते पळयतले ताका म्हणजे खुशी जावन कित्याक म्हळ्यार म्हज्या बालपणाची खंयची मेमोरीज म्हजेडे नात आमी येणे तेणे तेणे येणे म्हणून सांगून खंयची सामाकट ना पुरो इशीन तिशीन ट्रान्सफर जाता ना पुरा ते सोडून आयले हांव तशें फ्रेयाक तशें जावं नजो म्हण सांगून फ्रेयाची मेमोरीज हांवें कलेक्ट करून ते इन्स्टार जावन दी सोशल मिडियार जावन दी घालूंक स्टार्ट केले बट घालचे पयले फोटो काडतनांत आमच्या फॅमिलीरच ते मस्त हे जाल्ले म्हळ्यार फोटो काडनाका ते ल्हान फोटो काडल्यार घालनाका ते पुरो आसले बट मस्त जाणा आसली सो बट विल्सनाची फॅमिली कशी म्हळ्यार आनी विल्सनाचो पप्पा आज आसलो जाल्यार तो तेंत करता तो कांय हे करतो ना कित्याक म्हळ्यार ताका ती पात्ये न्ही ना म्हळ्यार ते दिश्ट पडचे तेले पुरो तो पात्ये ना आमी जाल्यार आमच्या कुटुंबांत ते आसा म्हज्या मामाचे आनी तेले म्हळ्यार ते पात्यांची वय दिश्ट म्हणले आसा म्हळ्यार दिश्ट पडची बट आमच्या कुटुंबांत तेले पुरो ना ते पुरो ना तूं बरें कन्न माग कांय जायना ते लिस्ट पडचे पुरो कांय ना आनी ते बुट्टू घालचे ते पुरो हांवें डे वन ना तोंड घालूंकच ना एक पळय ताका हांवें काजळ असो बुट्टू घालूं ना आतां हांवें थोडी भुरग्यांक पळयल्यांत ताणी फोटो काडनांत ऑर फोटो काडल्यार सोशल मिडियार घालनांत आनी ताणी सफर जाल्लेय पळयलां हांवें आनी मस्त जाणां आसात म्हज्या फ्रेंड्साची म्हळ्यार सांगचें न्ही हांवें की आतां पळयात तर ताणी फोटो घालूं ना इंस्टाग्रामार बट तांच्या भुरग्यांक की काय म्हणजे आतां लिस्ट ना जाल्यार तांच्या भुरग्यांक कांय जाता ना वयगी आमी सांगचे न्ही म्हळ्यार आतां हार्म जाता भुरग्याक आमी दिश्ट लागल्यार हार्म जाता म्हण आतां मस्तू जाणां आसात कोण इंस्टाग्रामार फेसबुकार घालनात बट तांच्या भुरग्यांक हार्म जाल्ले आसा सो ताका कारण काले ते एक क्वेश्चन म्हजे क्वेश्चन ताका कारण काले म्हण दिश्ट ताणी घालो ना तर तांकां दिश्ट खंय तन पडली करेक्ट गे म्हज्या मतीन सगळ्यांच्या आमच्या मतींत सायकोलॉजिकली जर तर आमी चिंता की आमच्या भुरग्याक दीश पड ताका खंडीत जाणा ताका काले म्हणजे ते रिएक्शन जाता रिएक्शन जायना जाल्यार आमी ओवर रिएक्ट करून सोडटा ताका कांय अशें जाता भायर आपून व्हेल्ल्या वरवीं अशें जाता कोण ना ऑर फोटो घाल्ल्या वरवीं ते अशें रडोवन आसा कोण ना भुरग्यांनी एक दोन वर्स मसूर तांणी एक्सप्रेस करचे तर रडोवन ते दिश्ट जावन न्ही कोण दिश्ट लागून रडचे न्ही ते कळलं असा म्हाका देखून तांणी रडचे आतां म्हज्या बेबीक 1.3 जातात 20 तारखेक ऑगस्टाच्या 1 इयर 3 मंथ जातात आतां ते ताका उलोवंक इल्लेशे मम्मा डॅडा येता जाल्यार ताका आतां ताका कांय खावंक जाय जाल्यार ते रडटा
0: भूक लागल्यार
1: हांवें भायर व्हेले आज हांगा आयलो अशें सकाळटल्या 4 जाणांनी पळयले ताका दीश पडली देखून रडचे म्हण न्हय ते ओके जळार सगळ्यार रडटा आनी ताका कांय दग जाता जाल्यार ते रडटा ताका कांय इच्छींग जाता जाल्यार ते रडटा ताका करपूंक कळना कळलं ताका सांगूक कळलं आमचे देखून ते रडटा. सो ताका आम्ही अनेक दिश्ट दिवचे ते पुरा आय थिंक विल्सनाच्या कुटुंबांनी सांगचे सामा म्हणल्यार आम्ही फस्ट तशेंच पत्ते तल्या बट काय ना देवाडे बऱ्यांकन मागल्यार बऱ्यांकन असल्यार काय जायना तयली पुरा सांगती भुरगीं
0: ओके तुजे ह्या चिंता भशेन अशें एक चिंता आसा तर कारण तुवें जायतीं पदां म्हळ्यार तांतलें एक पद युट्यूबार वादाड उठयल्लें आसा दर्याच्या दर्याच्या लारारी हेनरी डिसोजाचें पद हें आतां तूं तुकत फिचरायज केलां त्या पदांत आनी भोवशे दर्याच्या देगेर तासाय तूं ओरिजिनल सोंगाचें की हें सोंग म्हणजे तांतू ओरिजिनली बरें आसा ताचे भशेन म्हळ्यार तें जल्मल्लें आनी हें सोंग जल्मलें
1: केदार
0: ओरिजिनल केदार विसरूंक जाय कित्याक पयले मूळ तेंत जाल्ल्यान बट हांगासर तुमी ताका ताका व्हिडिओ कंपोजिशन आसल्यान हे हांगासर आनीक लोकांक लागले आसा ते पोद आमी आयकून या. कॅरन क्रिस्टन सिंग केल्ले एक सुबीत गायन केल्ले पोद आसा दर्याच्या लारारे मुळांत हेनरी डिसोजान लिखलेले आनी ते पोद मुळांत दुसऱ्यांनीच गायिल्ले आसा आनी आतां हांगासर ताचे वर्शन हांव तुमचे खातीर प्ले करना आसा. तुमी फोन करा 6364204949 संख्या कॅरन संगत उलोवेत ताका अभिप्राय तुमी सांगवेत आनी तुमचे शबासकी सोरेत तर आतां हे सुबीत पोद तुमचे खातीर

0: संगीत शिक्षकी जावन येता म्हण सांगून. आता मॅटर्निटी लिव्हार असताना ऑर काम सोडलं हांवें त्या गॅपार म्हाका एक सिक्स मंथ आफ्टर मॅटर्निटी लिव्ह सिक्स मंथ जावन परतून सिक्स मंथ्साच्या गॅपार म्हाका खालें चिंतलें हांव की म्हजे कडेन टॅलंट आसा एंत टॅलंट हांवें कित्याक यूज कर नजो कोणाच्या अंडरार काम कर ना तुजे लायफ लाँग तूं काम करतय तूं सनवारी ना आयतार ना तूं जस्ट काम करतय तूं मेळिल्ले पयशे तूं हॉस्पिटलांत रक्त घालतय कित्याक म्हणजे तूं यू आर फॉलिंग सीक यू आर वर्किंग हार्ड अँड यू आर फॉलिंग sick and to
1: hospital
0: it is taking you are taking lot of stress you are not able to give time for your family then what's the point of earning सो ते हांव चिंतले की ओके म्हाका इतले 40,000-50,000 काही घालता जाल्यार रे बँकांत म्हाका ते प्रोपर युटिलायज करूंक जाता ना म्हज्या फॅमिलीक म्हाका वेळ दिवंक जाता ना जाल्यार तुला पयसो काल्याक म्हाका सो आय वॉज ऑलवेज म्हाका एक चिंतले की ओके म्हजे कडेन म्हाका म्हजी थोडी फ्रेंड्स आसात म्युझिकांत जावं प्रसंदीप तो एक टिचर म्युझीक टिचर ताणें केदारे म्हणचे आसले वाय डोंट यू थिंक ऑफ टिचींग तुका तें टॅलंट आसा यू कॅन डू इट तूं कशें हिंदुस्थानी तुवें क्लासिकल क्लासीस काण गेले हांवें ऑनलायन काण गेले आरटीएम अकॅडमी थावन सो म्हजी ग्रेड 3 जाल्या तशें हांवें चिंतलें ओके इवन दो आय एम स्टील लर्निंग आय कॅन स्टील टीच बिगिनर्स कांय गोत्तू नातल्यांक झिरो रावल्यांक म्हाका शिकोवयेत पयगी सो हांव आतां हांवें घेवन आसा ती एकदम एक्सपेन्सीव ती मुंबयची आर्टएम अकॅडमी आतां शिकोवन आसा हांव तांकां बट म्हाका सायमल्टेनियसली दुसऱ्यांक टीच करयात म्हणले ताणें म्हाका एक म्हणजे डे टू डे लायफाक कितें जाता आनी म्हाका इव्हेंटाक वशेत इवन तो बँकार काम करता जाल्यार काम करनासली जाल्यार अर्दो म्हजो मंडो हांगात आसले
1: आनी थोडे पटी इव्हेंटाक कमिटमेंट
0: कमिटमेंट सुकतले म्हाका इव्हेंटाक जाऊन इवन थोडे पटी बँकाक काही सनवार येतात म्हजी गरज आसली जाल्यार म्हाका हांगा सनवार येतात इव्हेंट येतले सो तांकांय म्हाका कन्व्हिन्स करूंक गरज जातले तांकां इवन दे आतां कोणी काम करता जाल्यार एक एम्प्लॉयर वील एक्सपेक्ट यू टू बी देर ताच्या सायडी तो दे वील एक्सपेक्ट बिकॉज दे आर पेईंग फॉर यू बट देन वॉट अबाउट माय पॅशन हांवें ते पाटी सोडूंक जायना न्हे आतां म्हाका संगीताची इतले रूस आसा म्हळ्यार म्हाका ते खाले म्हणी करीत येतात त्या हातून म्हाका तांतून वगत राहूंक नाका आय हॅव टू डू समथींग इफ नॉट फॉर मी एटलिस्ट फॉर अदर्स कोणाक कोणी बेनिफीट जावन दी म्हणून चिंतून हांवें चिंतले ओके म्हाका स्टेज पर्फॉर्मन्साचे एक्सपिरियन्स आसा स्टुडिओचे एक्सपिरियन्स आसा वाय नॉट टीच दीज थिंग्स टू स्टुडंट्स आता मोस्ट जाणां क्लासिकल शिकयतात बट अलें पुरा स्टेजार घेवनचे स्टुडिओर कशें सिंग करचे ते अलें पुरा कॉन्सेप्ट एक नवें सांग काले आडया म्हणून हांवें चिंतले आनी तांकां एक्सपोजर दिवचें जावंक बरो सोशल मिडिया प्लॅटफॉर्मार जावंक बरो युट्यूबार आनी जावंक बरो लायव्ह स्टेजीर येवन सिंग करचें जावंक बरो लायव्ह स्टुडिओ वचून सिंग करचें तेलें बरो एक्सपोजर दिया म्हण हांवें समथींग ऑर बाय कॅरन म्हण सांगून नवें कॉन्सेप्ट हाडलें
1: ओके
0: आनी या
1: सो आतां एक विद्यार्थीचें ताका तुज्या क्लासीक एकेडमीक बरती जायी जाल्यार भुरग्यांनी कालें करचें पडटा तुका ताका एक ब्रीफ दी कित्याक म्हळ्यार रेडिओ तावनी थोडी आयकोवचें आयकोप येवंक पुरो या स्प्रेड जाता न्यूज कालें करूं
0: काय ना म्हज्या पोस्टरान हांवें वॉट्सअप नंबर घालिल्ले ताका जी सिम्पली दे कॅन सेंड हाय दे कॅन सिम्पली कॉल मी ऑल्सो कॉल करून काय ना आतां एका भुरग्याक सिंगिंगात आसत आसा बट ताका सिंग करूंक म्हणजे काय नॉलेज बेसीक नॉलेज ना जाल्यार बिगिनर जाल्यार दे कॅन सिम्पली कॉल मी आनी जाय जाल्यार तांकां हांव 20 मिनिट्साचे एक डेमॉन्स्ट्रेशन दिता की हांव कालें परत टीच करता म्हण सांगून ऑनलायन जर तर ते पयस आसा जाल्यार ऑनलायन ताणी म्हज्या एरियाच्या लागीं आसा जाल्यार तो कोट हांवें इस्काल घाला आतां स्कूल रिसंटली हांवें कालच ब्लेसींग केल्लें तें सो ते येवन एनी टायम म्हजो एपॉयंटमेंट काण घेवन ते पर्सनली म्हाका मीट जावन तुमी येवी सो हांव तांचो वॉयस एसेस करता आनी तांचे इंट्रेस्ट हांव पारकिता ताका खंयच्यान इंट्रेस्ट आसा ताचें फ्युचर कालें आसा गोल कालें आसा कित्याक म्हळ्यार थोडी कॉम्पिटिशन मात्र हे करतात जॉयन जातात मागीर ती सोडतात थोड्यांक ना म्हाका हांगा ह्या म्हणटा पावचे म्हाका एक प्लेबॅक सिंगर जायचे ना म्हाका क्लासिकल सिंगर जायचे ना म्हाका स्टेजीर परफॉर्म कर ना म्हाका बँड सिंगर जायचे तेलें पुरो आशा आसता सो वॉट इज युअर थिंग तुवें
1: फर्स्ट
0: तो काले चिंता वा ते चेडू काले जाय कोणाक काले जाय म्हणून फर्स्ट हांव पारकिता तुजे इंट्रेस्ट काले ताचो वॉयस कसो आसा ताका हांगा पावयेत गे हांगा पावची छाती आसा गे ते पुरो हांव एसेस
1: करता
0: डेमो वय दॅट इज फ्री ओके दॅट इज फ्री ऑफ कॉस्ट इट वील टेक जस्ट 20-25 मिनिट्स ओके
1: फी
0: स्ट्रक्चर म्हळ्यार विकली वन क्लास आसा म्हयन्याक 2,500 हांव चार्ज करतां
1: ओके ओके विकली वन क्लास
0: ऑनलायन ऑफलायन सेम रेट
1: सिंगल सिंगल चाइल्ड
0: ग्रुप ऑफ मॅक्झिमम 4
1: ओके
0: सो हांव तें इन्सर्ट दवरतात ना तुका. सो दॅट्स द रिझन इट्स 2500. ऑल्सो आय एम गिविंग यू मॉक स्टेज पर्फॉर्मन्स स्टुडिओ एक्सपिरियन्स. सो तले पुरो एक्सपिरियन्स हांव दिते आसा तशें त्या वरवी ताका येयले फीज इली चड आसा.
1: ओके तूं दोन सांग ती कॅरन उजवाडा कितें तुज्या हाती शिकल्ले भुरगें मुखले सांग ताणें ही एक व्याप्तताची जावन घेवी येता कित्याक म्हळ्यार खंयचे आमचे टॅलंट आसा तांतू आमी मुखार गेले जाल्यार आमकां उणेंपण येना म्हणलें
0: करेक्ट.
1: आमी पळयला जावं पुरो उलोवपाचे देणे जावं पुरो गावपाचे देणे जावं पुरो कितें ना कितें तुका इल्ले म्हणी पोटाक ग्रासाक देव दितात म्हणटा आनी अशें ती तुजे चिंतपांत आनी तुवें स्टार्ट केल्ले त्या वेंचराक तुका बरें मागता. आनी तुजें पद आसा मूक तुजो आनी सुर्यो बुडोवने मॅशअप विल्फ्रे बिंबासाचें पद मुळांत पी बी श्रीनिवासान घायलेले साहित्य विल्फ्रे बिंबासाचे. पूण हे पद हांव आतां तुमी तांचे परवानगेन युट्यूबार घाल्ले आसा आनी डॅरल मास्करीन आसा म्हणून तें पद प्ले करता. एकत्र रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंग गाळचणी.

0: फटाफट रेडियो सारंग 107.8 एफएम
1: पुण्य नंजी तू यरे पोए मदमे आवडुंदु पुण्य नंजी तू यरे पोए